मंडियो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम हे सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचं वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठले निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅट सौंदर्य का तो संजीस माझ्याशी बोला आणि गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी

प्रति वीकेंड सुरू होत आहे. म्हणजे आज शनिवार 29 ऑगस्ट आहे आणि विशेष ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत नक्कीच वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या समुद्र आवाजात सर्व गणेश भक्तांसाठी. कारण काही दिवसात बाप्पा आपल्या घरी येणार, आपल्या गावोगावी गावोगावी येणार आहे, शहर शहर येणार आहे, बाप्पाचं आगमन होणार आहे. तेव्हा आस्वाद घेऊया गणपतीचे नावाधी.

रसिक म्हणजे सुमारे 2 आठवडे राहिलेले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. आजूबाजू गणेश भक्तगण कलाकार तालीम करीत आहेत. ढोलताशांचं तर महाराष्ट्रामध्ये असणारच. आपलं कोकण पद्धतीने झाकरीचं नाद, भजन कीर्तनाचा नाद, बाप्पाची स्तुती, गायनाचं नाद कानी पडत आहे. आस आहे बाप्पाच्या आगमनासाठी. बाप्पाच्या नाद कुला सर्व गणेश भक्तांसाठी आम्ही प्रस्तुत करीत आहेत. आस्वाद घेऊया. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे.

रसिकमंडळी हो आदर्श इंडे आणि साथी कलाकारांचे समुद्र वाजा हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. जाऊया थेट पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. फो प्रीती देवजी आणि सर्व परिवार जे आहेत, दोन मुली जे आहेत आंसी आयुषी पती आनंद आणि सर्व एतनाक परिवार ऑफ पालमा यांच्या आईसाठी सुद्धा आदर्श इंदे यांचे समुद्र वाजा. आता बघूया नाच तू माझा पांडुरंगा, आस्वाद घेऊया.

इंडियस मंडी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आवरम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. एव्हरी सॅटरडे अँड संडे 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. अँड येस मंडळी, कालपासून खूप थंडी आहे, पाऊस पडत आहे आणि या वातावरणामध्ये हलुवारपणे वीकेंडचा आरंभ करता करता ट्यून इन करत राहा आवरम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम. आम्ही साथ देणार आहोत 10 पर्यंत. पावसाचा आस्वाद घेता घेता नक्कीच गरम गरम चहा कॉफी किंवा पकोरी तर व्हायलाच पाहिजे. एन्जॉय करायचं आहे. खुशी श्रुती आणि साथी कलाकारांची समुद्र आवाजात पावसाची खूप गरज आहे या देशाला. एन्जॉय करा.

पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची।

0: चिवरून कशी दिसते.
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: कसं काय मंडळी,
5: कसं काय मंडळी.
6: The best songs on the radio. This is my only favorite station.
7: RM3 Manoranjan Radio.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडळी कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपले सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM एव्हरी सॅटरडे अँड संडे आणि मंडळी हो सुमारे हाफ अन आवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता बरोबर जवेद आली आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो साजणार आणि विशेषतः डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर मेसेजेस फोन सुद्धा करा उनका चौदव का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी साजणार आस्वाद घेऊया

0: रसिक म्हणून सलील कुलकर्णी आणि स्वानंदी सरदेशाई यांच्या मधुर आवाजात दशवतार या मूवी मधलं गाणं आहे ऋतुचक्र. आणि बघा ऋतुचक्र केव्हाही आता काही येऊ शकता. नेपाळमध्ये महापूर आल्यामुळे खूप लोकांच्या जीवनाला धक्का झालेला आहे. या आपण सहानुभूती प्रकट करतो यांच्याशी. आपल्याला समंजसपणे आणि विचारपूर्वक जीवन जगायचं आहे या धरतीवर, या मातीवर. तेव्हा आस्वाद घेऊया ऋतुचक्र.
1: भरल्या आभाळी मेघांच्या ओल्या चिंबक.

रसिक म्हणजे गुढिया साल तुम्ही ट्यून इन करत राहा और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 20 मिनिट्स टू गो या कार्यक्रमासाठी अँड यस म्हणजे हो एक महत्वाची गोष्ट आहे की आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी जन्माला आलो आहोत बरं का म्हणून आपलं आयुष्य मनुसक्त जगायचं आहे बिंदास जगायचं आहे एन्जॉय करायचं आहे प्रत्येक क्षणी आस्वाद घेऊया रोहित रहूत आणि जुली जोगलेकर यांची समुद्र आवाजात स्वर्गात आकाश गंगा

न्यू कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरम फ्री वर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी, आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो अभय जोधपूरकर आणि सुना.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी, काय मंडळी.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

सुंदर पद्धतीने सुंदर सांगता करूया आज रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांच्या समुद्र आवाजात सुंदर हे गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. आणि यस म्हणू आमची भेट होणार आहे उद्या परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम असणार आहे. सुमनरिओ कुठे असाल तुम्ही? हसत रहा, खेळत रहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. टिल देन टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून. हॅपी सॅटरडे.